नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुमी आयकतात एफ एम रेनबो, तशेंच 1278 किलोहर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन AIR आनी म्हादय चॅनल. आयज वार सोमार, भारतीय सौर दीस, 25 जेश्ठ 1948 म्हळ्यारूच 15 जून 2026. 5:55 आनी 48 सेकंद जातात. एफ एम रेनबो सेवेच्या पहिल्या सभेक आता आमी आरंभ करता. सुप्रभात.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. आता बरोबर सवराचे रायकुंड गावात दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपित केल्यो हिंदीतल्यान खबरो.

एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्स ऐकपेनो तुमच्या सांगतान असा भक्ती संगीताची कार्यावळ पुष्पांजली वेळ सकाळचं बरोबर सवारा जाऊन 25 मिनटं जातात.

ऐक बनू ही अशिली भक्ती संगीताच्या कार्यावर पुष्पांजली. एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ 11:30 जातात. ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो सांगता राजश्री कामत.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी आसात काय मुखेल खबरो. कंपनी खातीर नवे नेम सरकार चालीक लायतले. खासगी वाठारात 5 ते 10 वर्सांचो अणभव आशिल्ल्यांचो पगार वाडटलो अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगले. ताळगांवां श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर मेगा नोकरी मेळाव्याचे उक्तावण केल्या उपरांत मुखेलमंत्री उलयताले. अनुपास उणो जावपाची शक्यताय आशिल्ल्यान उदकाची जतनाय घेवप गरजेचें आसा. बोरवेल वापरप्यांक उदक संवर्धनाचो सराव करप आनी उदकाच्या साठ्याक रिचार्ज करपाक मदत करप सक्तीचे अशें परिपत्रक जारी करपाक उदका स्रोत खात्याक निर्देश दिल्या. शक्य आसल्यार सरकार उदका संवर्धनाचे उपाय हातांत घेतलो अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या फुडारपणा खाला गोंय सरकारान लिव्हर फॉरएव्हर कार्यावळ गोंयांत सुरू करपा खातीर झायडस लायफ सायन्सीस लिमिटेडच्या मालकीची उपकंपनी झिडस हेल्थकेअर ह्या संस्थे वांगडा कबलात केल्या. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या फुडारपणा खाला ही कबलात जाल्या. गोवा लोकसेवा आयोगान राज्य सरकाराच्या कर्मचारी भरती खातीर आनी उमेदवारा खातीर अर्जाची पत्रां स्विकारपाक एक नवी आनी सोपी ऑनलायन पद्दत सुरू करपाचो निर्णय घेतला. परराष्ट्र मंत्रालयाच्या फ्रान्सातल्या नीस हांगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या भेटीच्या निष्कर्षाबाबत एक खासा पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या परिषदेत प्रामुख्यान प्रधानमंत्री आनी फ्रान्साचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांचे मदली द्विपक्षीय चर्चा तशेंच भारत आनी फ्रान्स मदल्या विशेष जागतीक धोरणात्मक भागीदारीक मेळटा त्या वाडट्या गती ह्या मुद्द्याचेर उजवाड घालो. संवसारीक रक्तदान दिसा निमतान खळपाबंद फोंडे हांगा श्री रविनायक चॅरिटेबल ट्रस्ट, सार्थक फाउंडेशन, रेडक्रॉस सोसायटी सालसेट तालुका आनी व्हिक्टर हॉस्पिटल हांच्या जोडपालवान रक्तदान शिबिराचे आयोजन केल्ले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या फुटसाल क्लब सर्तीत फोंडा फुटबॉलर्स वो पंगड गोंयचे फुडारपण करतलो. ही सर्त 17 जुना सावन भावनगर गुजरात हांगा सुरू जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात FM रेनबो. शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. ऐकूया आयज पंडीत दत्तात्रय काणे हांच्या गायनान राग शिवमत भैरव.

शास्त्रीय संगीताच्या कार्यावेळी नित्यच तुम्ही ऐकले पंडित दत्तात्रय काणे यांच्या गायनात राग शिवमत भैरव. शास्त्रीय संगीताची कार्यावळ इथल्यान सोपता.

योगाचे अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदीन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अदीक असता. तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चड महत्व हांगा येता. आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चड महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा असे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात.

ऐक बनो अमोल पावडेकर आणि विशाखा यांचा आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. रचनाशैली चंद्रिका पाडगावकरांची आणि संगीत दिले अजय नायकांनी.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हय हय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोनावेल्यान डाउनलोड करात।

0: फोना वेल्यान डावनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर. इष्टानो, प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टिक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आम्ही आचरणात हाडूया. प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावला मारूया.
2: आता बरोबर 7:25 मिनिटांचेर ऐकूंक रावात कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.

Aigbenu avazishilo Arum Tati Hanzo. Aigbenu Aiz Pandrajun Hindi Chitrapat Sushitlu Egdichat Abinitri Ani Pashkaika Suraya Hanzo Aiz Vartis. Tanzo Janma Pandrajun Ekunishe Ekuntisat Lahur Panjabangazalo. Ekunishe Chattisat Bal Kalakar Munutani Abinay Shetrachi Surbat Kili. 1940 आणि 1950 च्या दशकात त्यांनी चित्रपट सृष्टीचे अधिराज्य गाजवले. त्यांनी स्वतःच्या फिल्मांनी पार्श्वगायन केला आणि 330 चढ गीता गायल्या. प्रसिद्ध संगीतकार नौशाद यांच्या मार्गदर्शनाखाला त्यांनी गायनात विशेष प्रगती केली. सुरैया यांचे नाव भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक अत्यंत लोकप्रिय आणि गुणवंत अभिनेत्री म्हणून सुवर्ण अक्षराने कोलला. आज त्यांचा वाढदिवस ऐकूया त्यांच्याच आवाजातले आणि अभिनय केले दिल्ली की ह्या फिल्मातले हे गीत.

0: ला सोन्याची होळी गे रुप्याचे ओले गौरी तुझे पुत्र समुद्र पागोंगे
1: गौरी। एक महत्वाचो मुद्दो आम्ही लोकगीतांच्या संदर्भात मतीत दौरूंक जाय की ते कोणी केन्ना केले कसे झाले हाचे काही यक हे मेळचे ना तुमका। ते केन्ना तरी अशी येता आणि जी सहजपणान जी खबर येता ती तुमचे ते किते म्हणूयात
2: व्याकरणात्मक चौकटीत बसना
1: ती चौकटीत बसपाची नसताच ती बसून नये अशीच अपेक्षा असा। म्हणजे दाते मानुनी गे दात्या केले तिबे दारी जाली उभी सातेर माय वोये पाना योगे खामणी माये आपल्या मान। आता हांगा दाते मानुनी दात्या केले तिबे म्हटल्या नंतर दारी जाले उभे येऊक जाय पण तिका सातेर माय थंय जाय न्ही म्हणटकच ती उभी म्हणटा आणि नाल्ल फोडून पांच केली वळी। आता एका नाल्लाची पांच वळी जावंक शकना पण नाल्ल फोडून पांच केली वळी मागीर एक वळे सातेर मायेक धाडात पालखी धाडात तिका आपोवन हाडात दुसरे वळे रवळनाथाक धाडात घोडो धाडात ताका आपोवन हाडात अशे भशेचे जेन्ना ती अशा नजरेन एका विशिष्ट कारणान ती जेन्ना त्यो ओव्यो गाता तेन्ना तिका तो अनुप्रास किंवा हे जुळप अशी तिका गरज दिसना। आणि हातूच काय काय वेळा अशी मजा जाता की आता वारू म्हणजे घोडो तर ती वारवावरी बसून येयलो। आता वारवावरी म्हणजे घोड्याचेर पण ते साधेपणान तुम्ही विचार करता असताना तुमका ताचो अर्थही मेळचो ना अर्थही मेळपाक कुस्तार जातलो। अशा वेळार तिका काव्याच्यो ज्यो छंद म्हणा किंवा अनुप्रास या कसल्याच खबरीची तिका गरज उरना कारण ते सहजपणान भायर आयल्ले असतात।

0: फाटल्यान सुवारी बंदावाची बंदावाची फाटल्यान सुवारी बंदावाची
1: दोन शेर गे शेर इंगळे तीन शेर गे काशे शिशे देवानी घडी आलो दियो घडी आलो तिसून दिवा तालीन गेला तो कापसिणीच्या इक्सा गेला कापसिणीचो कापूस घेऊन दिवो मागे परात आला. हांगा तुमकां काव्याची काही घटक महत्वाचे घटक असे दिसतात पूण ते सगळे कडे आसना आणि त्याची गरज असा असे म्हाका दिसना. कारण ज्यांना हो अनिकेत काळात अनामिक पद्धतीन अशी जी आयल्ली गीतां आसा सहज उत्स्फूर्तपणान आयल्ली तांकां ह्यो कसल्योच असल्यो मुद्रा म्हणा किंवा असली मापां लावपांत चौकट लावपाक किंवा मापां लावपांत कांय अर्थ ना. हांवें वदोळ सांगलें तशें की धवळां ही गावपाची आसता तुमकां आयता मगे अशें म्हणटात. फुगडेक खातीर फुगडी म्हणून जें कितें म्हणटात तातूंत झेमाडो सुद्दां झेमाडो हो प्रकार एक वेगळो आसा तो सुद्दां आयलो. झिम झेमाडो दारी माझ्या आंबाडो आंबाड्याचें पान

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झ चेर तुम्ही ऐकतात FM रेनबो बरोबर 8 वरांचेर ऐकपाक मेळटले दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ले समाचार प्रभात.

कातारांची कार्यावळ चालू असा. एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झांचेर ऐकपनो टॉनी कार्ल आणि डॉल्फिनांचा आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. आणि आता निमाण्याकडे लॉर्नांचा आवाज.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग
2: तरल स्पंदन जागवणारं भावसंगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज अगदी रोज.

सकाळची बरोबर 9 वाजत जातात. आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झ हेजेर तुम्ही ऐकतात FM रेनबो. सदाबहार कार्यावळीन तुमका सगळ्यांक माई मोगाचो नमस्कार.

पहिले तुम्ही ऐकलं ऐकप्यानो आशा भोसले यांचं गुलजार हांची रचना अशिली खूबसूरत ह्या फिल्मातलं हे तुम्ही पहिलेच गीत ऐकलंय. अशी तरेकवार गीतां तुमकां खूब ऐकपाक मेळटली सदाबहार कार्यावळीत. ऐकत रावात FM रेनबो 105.4 MHz.

किशोर कुमारांचा आवाज निघतोस तुम्ही ऐकलो. संगीतकार असलेले लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार मजरू सुलतानपुरी, अनोखी अदा या फिल्मातल्या ऐकपेनो हे गीत आशिल्लें. सकाळचो वेळ बरोबर 9 वरां जावन 12 मिनटां जातात. तुमच्या सांगतानाचा सदाबहार पोन्न्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ.

ऐकमनो घरुंदा या फिल्मातले हे गीत आशिले भूपिंदर सिंग आणि रुना लैला हांचा जोड आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. रचना आशिली गुलजार हांची.

ऐकबनो सदाबहारी कार्यावत चालू असा एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झाचेर लता मंगेशकरांचा आवाज निघतोस तुम्ही ऐकलो. गीतकार आशिले आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारीलाल आशा हे फिल्मातले हे गीत आशिल्लें.

नमक हलाल या फिल्मातल्या तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार आशिले बप्पी लहरी, गोपी कलाकार आशा भोसले, बप्पी लहरी आणि शशी कपूर आशिले.

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

0: वता इतले ताकतिकेन?
1: आनी खंय? बाजाराक.
0: बाजाराक? आनी पोती खंय तर?
1: पोती पोती ते दितात मगो फुकट.
0: पयले, ही संवय तुमची, ही संवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
1: मागीर
0: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिक चकोयन घरा येवचो ना.
1: कळ्ळें कळ्ळें, कपड्याची पोती.
0: से नो टू प्लास्टिक.

श्रोते हो, सूर्याची किरणे नव्या आशा घेऊन आली आहेत. हा सुंदर सकाळचा क्षण तुमच्यासाठी आनंद, आरोग्य आणि यश घेऊन येऊ, हीच प्रार्थना.

मराठी गीतांचा कार्यक्रम श्रोतेहो चालू आहे FM रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झवरून. हे नाट्यगीत नुकतंच आपण ऐकलं, सुरेश वाडकर यांचा स्वर होता. 10:30 झालेले आहेत. FM रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ.

मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे एफ एम रेनबो सेवेवरून 105.4 मेगाहर्ट्झ. अरुण तायती ह्यांचा स्वर नुकताच आपण ऐकलात. बरोबर 10:43 होत आहेत.

श्रोते हो असं म्हणतात की आपण निस्वार्थपणे केलेलं कुठलंही सत्कार्य कधीच वाया जात नाही. ते केव्हा ना केव्हा आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर आपल्याला फळ देऊन जातं.

मराठी गीतांच्या या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी हा स्वर होता डॉक्टर साईश देशपांडे आणि वैष्णवी पै काकोडे यांचा. या गीतासोबतच हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. एफ एम रेनबो सेवा 105.4 MHz. आता बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षिप्त करीत आहोत.

0: पुराय संवसारांत
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संवसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
0: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
0: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
0: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
0: हय, पुराय संसारभर.

डॉक्टर शकुंतल अभरणे यांचो हो आवाज आणि त्यांच्यात संगीत दुदुर्भिकाचे गाणेकार ह्यांच्या गीता खातीर आणि ह्या उपरांत विजयाबाई सरमळकर ह्यांची गीतरचना गावपी कलाकार सुरेखा धोपेश्वरकर

विजया बाई सरमळकार हांचें हें गीत गावपी कलाकार आशिल्ल्यो सुरेखा धोपेश्वरकार. सुगम संगीताची ही कार्यावळ तुमी आयकतात आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान FM रेनबोचे वितरावणेंत. ह्या उपरांत प्रचला आमोणकार, हरदत खाणेपारकार हांचें हें गीत, संगीतकार पंडित योगीराज नायक.

पूर्णानंदच्या ह्यांचे गीत गावपी कलाकार रजनी ठाकूर. आणि आता सुगम संगीताची ही कार्यावळ सोपयताना पुरुषोत्तम पै ऐकूया कार्यावळीतले हे निमाणे गीत काशीनाथ कामत खाडे ह्यांचे.

आणि आता एफएम रेनबोच्या मित्रांनी तुमच्यात सांगत आणि पुढे वतना आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्या काय मुखेल अशा कार्यावळींची ही वळख. म्हादय चॅनलाचेर सुरू झाला घरकूल कार्यक्रम. खासा बायलां खातीर आशिल्ली ही कार्यावळ आयज घेवन येता आरती प्रभूंची कविता, डॉ प्रमोदा देसाय हांचे उलोवप आणि लीना पेडणेकार हांणी सादर केल्ल्यो कविता. कोंकणीतली युवाणी 5:30 घेवन येता सुखी घराबो, संतोषी दलाल हांची कथा. 7:00 अद्भुत जगत रसायन शास्त्राचं, डॉ अनिता तेळवे हांचे उलोवप. आयसीआर कोस्टल एग्री रिसर्च इन्स्टिट्यूट विशी माहिती चावडेर कार्यावळींत एचआरसी प्रभू हांच्या लागे राहुल कुलकर्णी हांणी साधिल्लो संवाद. दिल्ली केंद्रावेल्यान 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लीक स्पीक आणि रातच्या ह्यो कार्यावळी दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही संक्षेपीत करतले आणि रातच्या 10:00 म्हादय चॅनलावेल्यान निमणी कार्यावळ मनाजोगती गीतां. म्हादय चॅनलावेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो तरेकवार अश्यो कार्यावळी तुम्ही आयकली. कार्यावळींची ही रूपरेषा.

FM रेनबो च्या मित्रांनी तुमचे सगळे ऐकबॅक परतून एकदा माय मोगाचे होकार 12 वरां जाऊन 15 मिनटां आणि 20 सेकंद झाल्यात. तालधरात फिल्मी संगीताची रायकत चित्ररंजन.

तेजस्वी बालसुब्रमण्यम आणि सांगा त्यांचा हो आवाज राहुल देवबर मन्हांच्या संगीत निर्देशनाखाला ये तो कमाल हो गया फिल्मातल्या ह्या गीता उपरांत कार्यावळ फुडें व्हरतना मोहम्मद रफी आणि किशोर कुमार राम बलराम या फिल्मात आनंद बक्षी यांचेच गीत संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल

फिल्म खते लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीत एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचे रायकत चित्ररंजन 12:30 जाऊन गेल्ली असात मुखेल खबरो.

0: रेनबो चे वितरावणी तमच्या सगळ्या ऐकम्याक परतून एकदां माय मोगाचो येवकार. परतून एकदां तुमच्याच आवडीची फिल्मी गितां चित्ररंजन आनी ह्या उपरांत आशा भोसले.
1: संगीतांतलो ध्रुवतारो म्हणून जो आवाज आमी वळखतात तो म्हळ्यार आशा भोसले. हांचो जन्म 8 सप्टेंबर 1933 वर्सा जाल्लो. तांचे घराणें संगीत हीच जीण मानून जगपी. वयाच्या 10 वर्सां सावन ती गायता. गोरी गोरी पान ते ऋतू हिरवा मेरेन तशेंच चंद्रिका ही जणू ह्या नाट्यगीता सावन ते खल्लास कंबकतीश गीता मेरेन हो आवाज पावता. 1943 वर्सा माझा बाळ ह्या फिल्मांतल्यान आपली कारकीर्द तिणें सुरू केली.

स्वताक सिद्ध करपाचे एक व्हड आव्हान आशा भोसले हांच्या फुडल्यान आशिल्ले. लागी लागी 8 वर्सां तिणें संघर्ष केलो. 1957 वर्सा रिलीज जाल्ल्यो नया दौर खऱ्या अर्थान एक नया दौर तिच्या जिणेन घेवन आयलो. तुमसा नही देखा, हावडा ब्रिज, मेरे सनम, कश्मीर की कली अशा अनेक फिल्मातल्यान हो आवाज

1981 वर्षा उमराव जान फिल्मातल्यान दिल चीज क्या है इन आंखों की मस्ती में सारख्या गीतातल्यान नवा आशाचे नवे रूप गजल गायिका आमच्या मुखार आयली. दिल चीज क्या है आणि मेरा कुछ सामान ह्या गीता खातीर तांका राष्ट्रीय पुरस्कार फावो जालो.

हिंदी वांगडा हेर प्रादेशीक भाशेन तिची कारकिर्द नवी मॉडर्ना घेताली. मराठीन तिणें सुधीर फडके, श्रीधर फडके सारख्या संगीतकारा बरोबर काम करून आयकुप्यांच्या मनान आपले वेगळे अशे स्थान निर्माण केले. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गीत तर तिणें एका हाती गावन दाखयले. 20 भाषांनी 13,000 वयर गीत गावपी गायिका म्हूण सन 2009 वर्सा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डान तिची नोंद जाल्या.

शास्त्रीय संगीत गजल सुगम संगीत कॅब्री अशा सगळ्या प्रकारांत सगळ्या अंदाजान हो आवाज आमच्या मेरेन आयज लेगीत त्याच नेटान पावता जिणेन खुबशा संकटांत तोंड दिवन दुखाचे कडू प्रसंग फाटी दवरून ती म्हणटा दुख को याद रखूंगी तो कैसे जमाने में आगे बढूंगी एक असो आवाज असो सूर असे व्यक्तिमत्व ज्याचे वर्णन करपाक शब्द लेगीत कमी पडटात ती म्हळ्यार आशा भोसले भारतीय संगीताचो इतिहास तिचे योगदान केन्नाच विसरचो ना

दादागिरी फिल्मातल्या अन्नुमलिक आणि सांगत यांनी गायल्या या गीता उपरांत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी मस्ताना फिल्मात, गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

नौ तो 11 या फिर मकती आवाज किशोर कुमार हंसो अजरंवर अशहें गीत तणिया गीता वांगडा सोपता चित्र रंजन एफ एम रेनबोच्या वितरावणीत कांय खिणा भितर एक वराचेर दिल्ली केंद्रा वेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सुरक्षा.

आशिलो संसार कुर्तुबंसो भूपिंदर सिंह हांच्या आवाजान एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकत आहात हे कातारा, ह्या उपरांत लोना आणि एफ बी.

नमस्कार, हांव मानसी वाळवे. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला संवसारीक योग दीस 2026 मुखेल राष्ट्रीय कार्यावळ 21 जून दिसा कोलकातांत जातली अशी म्हायती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हांणी दिल्या. नौदळ मुखेल एडमिरल कृष्णा स्वामिनाथन हांणी आयज

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

कार्यक्रमाची ही सुरुवात अजित कडकडे यांनी गायलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या रचनेनं या झोपडीत माझ्या या संग्रहातील ही रचना होते. आणि कार्यक्रमात यानंतर विदुषी किशोरी आमोणकर संत नामदेव महाराजांची ही रचना

श्रोतेहो भक्ती संगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. विदुषी किशोरी आमोणकर यांचा हा स्वर आपण ऐकलीत. संत नामदेव महाराजांची ही रचना आणि यानंतर सुरेश वाडकर, प्रवीण दवणे यांची ही गीतरचना. सूर प्रार्थनेचे या संग्रहासाठी ही भक्तिरचना.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला ला विपिसे हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत।
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।
4: श्रोते हो, FM रेनबोच्या प्रसारणात भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या शेवटी सुमन कल्याणपूर संत तुकाराम महाराजांची ही रचना कैसे करू ध्यान या संग्रहासाठी संगीत कमलाकर भागवत यांचं।

भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या शेवटी सुमन कल्याणपूर यांचा स्वर, संत तुकाराम महाराजांची ही रचना. श्रोते हो, एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकता आहात आपल्याच आवडीचे आमचे विविधरंगी कार्यक्रम. आपला निरोप घेते मी चारुशीला. 2:30 पश्चिमी संगीत काही क्षणातच घेऊन येत आहे क्लँडिका. त्याआधी असतील मुखेल खबरो. ऐकत रहा एफ एम रेनबो.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो गोय.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलात यशस्वी

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग

0: ट्रेंड्स आणि खूप किदें
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
0: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
0: वेव्स

हेलो हाय नमस्कार, तो मैं आयता 105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो चॅनलाक तसेच आकाशवाणी केंद्राच्या म्हादय चॅनलाक तुम्ही न्यूज ऑन ॲपवरसून ट्यून इन करू शकता. वरां जाल्यात बरोबर 5:30 हांव आरजे कपिला तुमकां सगळ्यांक आमच्या सांजचे सभेत येवकार दिता. तुमच्या संगाताक आसतले णव जाय मेरेन. आयच्या सांजे घेवन आयला तरेकवार कार्यावळी, तर पयले सुवातेक ऐकुया आयज वितरावपी कार्यावळींची वळेरी.

5:35 ऐकूपाक रवाद मराठी चित्रपट संगीत कार्यवळ. सवरा 5 मिनटांचेर रेनबो सायन्स कार्यवळ.

धावरा 5 मिनटाचेर आरजेस चॉईस. अकरावरा 10 मिनटाचेर जॅस टाईम. आयकबेनो, ही आशिल्ली आयज वितरापी कार्यावळींची वळेरी. काही खिणांत मेळूया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यावळींत.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झवर एफ एम रेनबो चॅनल. मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आमच्या या संगीत मैफिलीत सुरुवात करूया एका सुंदर भावस्पर्शी गीतानं.

श्रोते हो, नीलखंड मास्टर ह्या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं श्रेया घोषाल यांच्या स्वरात. गजेंद्र अहिरे यांचे बोल होते, अजय अतुल यांचा संगीत.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

श्रोते हो, आपण ऐकत आहात FM रेनबो चॅनल. मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात पुढे ऐकूया मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातले हे गीत सायली पंकज, तुषार जोशी यांच्या स्वरात.

श्रोते हो, आपल्या साथीने वेळ कसा गेला समजलंच नाही. मराठी चित्रपट संगीताचा हा प्रवास आज इथेच थांबवते. आपण पुन्हा भेटू तोवर आपली आरजे कपिला घेत आहे आपला निरोप. 5:58 वर ऐकायला विसरू नका कोकणी ठळक बातम्या आणि 6 वाजता हिंदी बातम्या.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे शेवटचे गीत आपण ऐकत आहात. शॉर्टकट दिसतो पण नसतो या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. विनय नारायणे यांचे बोल आहेत, संगीत प्रेम आनंद यांचं.

ऐकप्यानो, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झाचेर FM रेनबो चॅनल. वरां जाल्यात 6 वरां 6 मिनटां रेनबो सांज कार्यावळी. तुमकां सगळ्यांक येवकार.

0: कृष्णा सिग्नापूरकर हांच्या आवाजान हे कोकणी गीत तुम्ही ऐकले.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारत के प्रधानमंत्री ने भारत में जिस सौर क्रांति का आगाज किया था उसका असर अब दिखने लगा है. भारत में एक एक करके 30 लाख से अधिक परिवारों की छत पर सोलर पैनल लग चुके हैं. आप भी इस ऊर्जा क्रांति का हिस्सा बने. पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
0: बहनों तुम्ही ऐकता रेनबो सांस कार्यक्रम. ऐका बहनो, जून महिनो सुरू झालो की गोयच्या हवेत एक वेगळोच सुवास पसरता, तो म्हळ्यार पावसान भिजिल्ली आमच्या गोयच्या मातयेचो वास. गोयच्या लोकसंस्कृतीन शेतकार आनी पावस हाचे नाते रक्तापेक्षा घट असा. गोयच्या गावांनी पावसाक आनी उदकाच्या स्तोत्रांक सदांच देवपण दिला. देखीक पावसान केल्ली सातेरीची उपासना, रोहिणीची पुजा, ताच्या वांगडा देवरायची पुजा, जेची आमचे जाणटे देवा सारखी राखण करता. आमचे अस्तित्व या पावसाच्या उदकाचेर आनी शेतांचेर अवलंबून आसा. म्हूण सैमाची ही पुजा अजून गोंयच्या मातयेन जिवीत आसा. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या मन की बात कार्यावळींत काणकोण वाठारांतल्या मांडी तळप रावपी बालकृष्ण अय्या हांचो उल्लेख केल्लो, जांच्यांनी पावसाच्या उदकाक आडोवन जलस्त्रोत्राचें पुनर्जीवन करून गावांत घराघरांनी उदक पावयलें. उदकाचें महत्व आमकां चालीक आशिल्ल्या प्रथींनी दिसता.

0: मधलो संबंद घटमूट करून भागीदारीचो दर्जो वाडावपाचो निर्णय घेतला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. दोनूय राष्ट्रांमदलो संरक्षण सहकार हो परस्पर विस्वासाची गवाय आसा अशें तांणी फुडें म्हणलां. एआयचो फुडार फकत नवनिर्माणाचेर न्हय तर विस्वास जापसालदारकी आनी मनशाच्या स्वाभिमानाचेर आदारीत आसूंक जाय. डिजिटल तंत्रगिन्यानाचेर आयज केल्ल्या समजिकायेच्या कबलातीवरवीं दोन देशांमदीं सहकार्याचे नवे मार्ग उक्ते जातले अशें पंतप्रधान नरेंद्र मोदी हांणी म्हणला.
1: दोनो देशों के बीच गहरे सांस्कृतिक और पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों को मजबूत आधार प्रदान करते हैं. स्लोवाकिया में रह रहे भारतीय मूल के लोग यहाँ की इकोनॉमी और सोसाइटी में महत्वपूर्ण योगदान दे रहे हैं. दोनों देशों के बीच प्रोफेशनल्स और स्किल्ड वर्कर्स की मोबिलिटी बढ़ाने के लिए आज हमने लेबर माइग्रेशन पर एमओयू की घोषणा की है.
0: या संदर्भात उलयतना स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांणी भारताची नेटान जावपी अर्थीक वाड, डिजिटल रुपांतर आनी कृत्रीम बुद्धिमत्तेतल्या प्रगतीची तोखणाय करून देशान मुखेल क्षेत्रांनी जायत्या प्रगत राष्ट्रांक फाटी घाला अशें म्हणले. भारताक संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळांत कायम वांगडी म्हूण आस्पाव करचो पडटलो अशें तांणी फुडें म्हणला. फ्रांसाच्या इव्हियन शारांत आयज सावन 52वी G7 शिखर सभेची सुरवात जाली. ह्या बसकेंत एक म्हत्वाची आनी सकारात्मक घडणूक घडोवन हाडल्या. अमेरिका आनी इराण हांणी आपलो 107 दिसांचो संघर्श सोपोवपाची कबलात केल्या आनी होर्मूज समुद्रधुनी परतून उक्ती केल्या. G7 राष्ट्रांच्या फुडाऱ्यांनी फ्रांस, युनायटेड किंगडम, जर्मनी आनी इटली हांचो आस्पाव करून हे घडणुकेक येवकार दिला. फ्रांस, ब्रिटन, जर्मनी आनी इटली ह्या देशांच्या फुडाऱ्यांनी संयुक्त निवेदनात कसल्योच अटी वा निर्बंध नासताना दर्यावेल्यान येरादारी करपाक मेळची म्हूण होर्मूज समुद्रधुनी रोखडीच परतून उक्ती करपाची गरज आसा हाचेर भर दिलो. ह्या शिखर सभेत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां इव्हियनांत पावतले. उत्तर प्रदेशातल्या जेवर हांगाच्या नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळार आयज वेपारी विमान येरादारी सुरू जाली. नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाक लागून भारताची विमान क्षेत्रातली मुळावी बांदावळ घटमूट जातली आनी प्रादेशीक तशेंच संवसारीक जोडणी वाडटली अशी अपेक्षा आसा अशें उक्तावण सुवाळ्यांत उलयतना केंद्रीय नागरी विमानन मंत्री के राम मोहन नायडू हांणी सांगले. फाटल्या 12 वर्सांत विज्ञान आणि तंत्रगिन्यान भारताच्या उदरगत प्रवासाचे मुखेल चालक म्हणून उदेला असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रगिन्यान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी म्हणले. भारताच्या सेवेत विज्ञानाची 12 वर्सां या विषयाचेर नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ते उलयताले. विज्ञान तंत्रगिन्यान क्षेत्राभितर उद्देगीक सहभाग वाढवप, नवनिर्माण आणि भौशीक खाजगी भागीदारी वाढोवपाच्या दिकेन केल्ल्या स्थलांतरणाचेर तांणी भर दिलो. खेळ. मेक्सिकोच्या मॉन्टेरी स्टेडियमांत आयज जाल्ल्या फिफा विश्वचषक 2026 ग्रुप एफ खेळा सर्तीन स्वीडनान ट्युनिशियाचेर 5-1 अशी मात केली. आयज दुसऱ्या सर्तीन स्पेनाचो केप वर्दे वांगडा अमेरिकेतल्या एटलांटा स्टेडियमाचेर ग्रुप एच सर्तीत सामनो जातलो. हो सामनो भारतीय मानक वेळाप्रमाण रातच्या 9:30 वरांचेर सुरू जावपाचो आसा. हवामान. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन राजस्थान, उदेंत उत्तर प्रदेश, ओडिशा आनी अस्तंत मध्य प्रदेशाचेर आयज गडगड मारून पावस पडपाची शक्यताय आसून पावसा खातीरचो ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच छत्तीसगड, झारखंड, कोंकण, गोंय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू आनी पुद्दुचेरी ह्या राज्यांनी वीज आनी वादळी वाऱ्यासयत गडगड मारपाचो अदमास उक्तायला. वायव्य भारताचेर चडात चड तापमान ल्हवल्हव 4-6 अंश सेल्सियस वाडपाची शक्यताय आसा. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्या फुडल्या राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.

बनो रेनबो सांस कार्यावळीत ऐकूया एक कोकणी गीत गजानन मेस्त हांच्या आवाजान शोभा कुडतरकर हांचे हे बोल असा.

ಆಕವೇನೋ ಬೈಕರ್ ಅಡ್ಡಾಯ ಫಿಲ್ಮಾತ್ಲೆಗಿ ತುಮೆ ಐಕಲೆ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಬರ್ವೆ ಹಂಚ ಅವಾಜನ್ ಸತ್ಯಜಿತ್ ರಾನಡೆ ಹಂಚೆ ಬೋಲಶಿಲೆ ವಿಷೀನಿಮು ಹಂಚೆ ಸಂಗೀತ್ रेनबो सांस कार्यवळीत मुखार ऐकूया जब वी मेट ह्या फिल्मातले गीत मोहित चौहान हांच्या आवाजान प्रीतम हांचे संगीत आसा इरशाद कामिल हांचे बोल

आयकुवेनो, एक गोष्ट खरी की जून म्हयन्यान हवेचेर खरोखर नेम उरना. केन्ना कडकडीत वत तर दुसऱ्या खिणांक पावस. ह्या दिसांनी जेन्ना भायर सरत असल्यार कांय गजाली याद दवरात. पावसाच्या दिसांनी रस्त्याक निसर जावं येता, देखून गाडी सवकास चलयात. गाडयेत सीटबेल्ट घालपाक विसरूं नाकात. आनी हय, रस्त्यार साचिल्ल्या उदकांतल्यान गाडी हळू काडा. दुसऱ्याचें मातशें चिंता एक बरें नागरीक म्हणून ही जापसालदारकी नक्की घेयात. रेनबो सांज कार्यावळींत मुखार आयकुया उदित नारायण आनी अलका याग्नीक हाच्या आवाजान हें गीत.

नमस्कार, आम राजश्री कामत आणि असतकाय मुखिल खबरो. भारतात पवन ऊर्जा निर्मितीत 46% वाढ झाल्या. ह्या उर्जेचो उद्देग निर्यात तशेंच लॉजिस्टीक मळार म्हत्वाचो उर्जेचो स्रोत म्हणून उपेग करूं येता अशी केंद्रीय अक्षय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी म्हळां. भारतान 2070 खातीर निवळ उर्जेचें ध्येय थारायलां, म्हळ्यारूच कार्बन मुक्त करपाची मोख दवरल्या. तातूंत देशाची अर्दी उर्जेची गरज अक्षय उर्जेची स्रोतावरवीं पुराय करपाचो हेतू आसा अशी केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळां. सन सँडन्सची सी शिवाय गोंयचे हेर खाशेलेपण कितें ताचो विचार करून गोंय पर्यटनाची उदरगत राज्य सरकार करता अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळां. अटल आसरा येवजण हे घर मजत येवजणे खातीर आदिवासी कल्याण संचालनालयान अर्ज मागयल्यात. दिवचलचे आदले आमदार नरेश सावळ हांणी आपली घरकान्न सर्गेस्त संध्या नरेश सावळ हांचे यादस्तीक नारी चेतना प्रतिष्ठान हे संस्थेची सुरवात केल्या. खंयच्या विद्यार्थ्याच्या जिणेंत 10वी आनी 12वीची परिक्षा म्हत्वाची आसता. कठोर मेहनत आनी जबर इच्छाशक्त हाच्या आधाराचेर कितेंय अशक्य काम सहज शक्य करूं येता हे खातीर दरेक विद्यार्थ्यान प्रामाणीकपणान मेहनत करपाची गरज आसा अशें मत मई मतदारसंघाचे आमदार पिमेंद्र शेट हांणी उक्तायलां. नामनेचे गोंयकार कवी आनी गजलकार दत्तप्रसाद जोग हांचे काव्य जोग ह्या अखंड 24 तास कविता सादरीकरण कार्यावळीक माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांच्या विद्यार्थ्यांनी वांटेकार जावचे अशें आवाहन गोंय समग्र शिक्षा विभागान केलां. गोवा टेबल टेनीस असोसिएशनान जून जुलयत राज्यस्तरीय टेबल टेनीस सर्तीचें वेळापत्रक जाहीर केलां. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

बनो तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो चॅनल वरा जाल्ली आसा बरोबर 7 वरां. रेनबो सायन्स कार्यावळी तुमकां सगळ्यांक परतून एक फावट येवकार.

ऐकवेनो हम तुम या फिल्मातले तुम्ही टायटल ट्रॅक ऐकता अलका याग्निक बाबुल सुप्रियो हांच्या आवाजान जतीन ललित हांचे संगीत असा प्रसून जोशी हांचे बोल.

ऐकूया बरोबर 7:05 ऐकुपाक रावा न्यूज इन इंग्लिश आणि केंद्रीय सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान खासा कार्यावळ संक्षेपीत जातली दिल्ली केंद्रावेल्यान बरोबर 7:10

تمہیں اکتا 105.4 मेगाहर्ट्झचेर एफ एम रेनबो चॅनल वरा जल्ली आसा 7:45. आयकबेनो एफ एम रेनबोचेर आयज आमी जून म्हयन्याच्यो मॉन्सूनच्यो पावसाच्यो म्हणजे पावसाची थीम चालू आसा. तर ह्या निसर्गाच्या सुपर मुडाक आणि सेलिब्रेट करूया आणि ऐकया हे हिंदी फिल्मी गीत. चमेली फिल्मातले हे गीत आसा.

अग्वेनो, हिंदी गितांच्या कार्यावळीचे हे निमणे गीत असतले जुबिन नौटियाल आणि नीती मोहन हांच्या आवाजान. बरोबर 7:58 मिनटांचेर आयकुपाक रावात कोंकणी मुखेल खबरो.

नमस्कार, राजेश श्रीकामत आणि असत्य मुखिल खबरो. भारतात पवन ऊर्जा निर्मितीत 46% वाढ झाल्या. या ऊर्जेचा उद्योग निर्यात तसेच लॉजिस्टिक मार महत्वाचा ऊर्जेचा स्रोत म्हणून उपयोग करू येता, असे केंद्रीय अक्षय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हणा. भारतान 2070 वर्षा खातीर निवळ ऊर्जेचे ध्येय थारायला, म्हळ्यारूच कार्बन मुक्त करपाची मोख दवरल्या, असे केंद्रीय अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळा. सन सेंडेंसी शिवाय गोयचे हेर खाशेलेपण कितें ताचो विचार करून गोंय पर्यटनाची उदरगत राज्य सरकार करता, अशे पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळा. अटल आसरा येवजण हे घर मजत येवजणे खातीर आदिवासी कल्याण संचालनालयान अर्ज मागयल्यात. दिवचलचे आदले आमदार नरेश सावळ हांणी आपली घरकान्न सर्गेस्त संध्या नरेश सावळ हांचे यादस्तीक नारी चेतना प्रतिष्ठान ह्या संस्थेची सुरवात केल्या. खंयच्या विद्यार्थ्याच्या जिणेंत 10वी आनी 12वीची परिक्षा म्हत्वाची थारता, कठोर मेहनत आनी जबर इच्छाशक्त हाच्या आधाराचेर कितें अशक्य काम सहज शक्य करूं येता, अशें आमदार प्रेमेंद्र शेट हांणी म्हळां. नामनेचे गोंयकार कवी आनी गजलकार दत्तप्रसाद जोग हांच्या काव्यजोग ह्या अखंड 24 तास कविता सादरीकरण कार्यावळींत माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांच्या विद्यार्थ्यांनी वांटेकार जावचे, अशें आवाहन गोंय समग्र शिक्षा विभागान केलां. गोवा टेबल टेनीस असोसिएशनान जून जुलयत राज्यस्तरीय टेबल टेनीस सर्तीचें वेळापत्रक जाहीर केलां. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐक बहिणीहो, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचे FM रेनबो चॅनल. वरा चालली आसा बरोबर 8 वरां. कातारांच्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. कातारांच्या कार्यावळीचे पयले कातार ऐकुया आल्फ्रेड रोज, एस लेमोज आनी टिटा प्रेटो हांच्या आवाजांत.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हाय हाय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

0: अगवेनो कतारांच्या कार्यवेळी तुम्ही ऐकले आग्नेल ओडिसुझा यांच्या आवाजान हे कतार.
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर. हॅलो गोंयकारा, 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यानी

बहिणीनो, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचे FM रेनबो चॅनल. कार्यक्रमची चालू असा कातारांची. कातारांच्या कार्यवेळी तुम्ही निघतेच ऐकले आल फिर रोज सांचे कातार.

कथनांच्या कार्यावेळी तुम्ही ऐकता लिरिया आणि लॉरा यांच्या आवाजाने कथार तमाझीन कर्दोजो यांचे पोलसात मुकेश गाठवाल यांचे संगीत.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स
2: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा तुमचे आवडीचो कार्यावळी आता ऐकात लाईक करात सबस्क्राइब करात आणि शेअर करात आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा
3: तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचेर FM रेनबो चॅनल वरा झाली आसा बरोबर 8:27 कातारांच्या कार्यावळीचे निमणे कातार ऐकपाचो वेळ जाल्लो आसा ह्या कातारा वांगडा आमची कार्यावळ सोंपता निमणे कातार आसा लॉर्ना चिको सुदेश भोसले हांच्या आवाजान

बहिणीनो, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचे एफ एम रेनबो चॅनल वरा झाली आसा. बरोबर 8:30 सदाबहार कार्यावळीत तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. सदाबहार कार्यावळीचे पयले गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मन्ना डे हांच्या आवाजान.

0: भगवानो, सदाबहार कार्यावळीची सोबीत सुरवात झाली आसा. श्री 420 ह्या फिल्माच्या गीता वांगडा लता मंगेशकर आनी मन्ना डे हांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकले. शंकर जयकिशन हांचे संगीत आशिल्ले, शैलेंद्र हांचे बोल.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.

0: ऐकवेनो सदाबहार कार्यावळी तुम्ही ऐकले बरसात की रात ह्या फिल्मातले गीत सुमन कल्याणपूर हांच्या आवाजान कमल बरोद हांचे हे संगीत आशिल्ले सबीर हांचे बोल.
1: FM रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
2: हय हय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
2: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
2: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
2: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
2: हय, पुराय संसारभर.

आयकबना सदाबहार कार्यवळीत मुखार आयकुया लता मंगेशकर हांच्या आवाजान हे गीत आ फिल्मातले हे गीत आसा. शंकर जयकिशन हांचे संगीत, शैलेंद्र हांचे बोल.

0: ऐकवेनो सदाबहार कार्यवेळी तुम्ही ऐकले आ फिल्मातले हे गीत लता मंगेशकर यांच्या आवाजान, शंकर जयकिशन यांचे संगीत आशिले, शैलेंद्र यांचे बोल.
1: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अनुवर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयतां. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची परवणी घेवन आकाशवाणी दीसभर आमची मना रेजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनींत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात. अशा ह्या आकाशवाणी केंद्रा वयल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्या मेरेन पावोवपाचे भाग्य म्हाका लाभले. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहित केला त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदां 90वें प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीक भेटयता.

गवेनो सदाबहार कारवळीत मुखार ऐकुया छलिया फिल्मातले हे गीत. मुकेश जी हांच्या आवाजान कल्याणजी आनंदजी हांचे संगीत असा, कमर जलालबदी हांचे बोल.

ऐकवेनो सदाबहार कार्यावळी तुम्ही निघतेच ऐकले काला बाजार ह्या फिल्माच्या ह्या फिल्माचे गीत गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजान एस टी बर्मन यांचे संगीत आशिल्ले शैलेंद्र हांचे बोल.

चलती का नाम गाडी या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले किशोर कुमार हांच्या आवाजान, एस टी बर्मन हांचे संगीत आशिले, मजरू सुलतानपुरी हांचे बोल.